ले बसे टोलाएरा कहिले दंग पर्छे आइना हेरी हेरी कन कहिले कपाल कोर्छे कहिले बसे टोलाएरा कहिले दंग पर्छे कहिले हेर्छे झ्याल बाटा कहिले भित्र पर्छे आखी भौरा परे।